0: ಆತ್ಮೀಯತಾಕಿ ರೋಲಿ. ದೋ ಜೂನ್ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಕೆ ಸಜೀವ ಪ್ರಸಾರಣ ಮೇ ಆಯೆಂಗಿ ಅಪ್ನೆ ಅಭಿನಯ ಸೆ ಹಮ್ ಸಬ್ಕೋ ಮೋಹಿತ್ ಕರ್ನೆ ವಾಲಿ ಮಶಹೂರ್ ಅಭಿನೇತ್ರಿ ಹಿಮಾನಿ ಶಿವಪುರಿ.
1: ನಮಸ್ಕಾರ, ಮೈ ಹೂ ಹಿಮಾನಿ ಶಿವಪುರಿ ಔರ್ ಮೈ ಆಪ್ಸೆ ಮುಖಾತಿಬ್ ಹೋ ರಹಿ ಹೂ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಕೆ ಸಖಿ ಸಹೇಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಿ ವರ್ಷಗಾಂಠ ಪರ್ 2 ಜೂನ್ ಕೋ.
0: ಜಿ ಹಾ, ಹಿಮಾನಿ ಶಿವಪುರಿ ಹೋಂಗಿ ಹಮಾರಿ ವಿಶೇಷ ಸಖಿ. 2 ಜೂನ್ ಸಖಿ ಸಹೇಲಿ ಕಿ ವರ್ಷಗಾಂಠ ಪರ್ ಹಮ್ ಜಲಾಯೆಂಗೆ ಸ್ಮೃತಿಯೋ ಕೆ ದೀಪ.
2: ಬಧಾಯಿ ಹೋ ಬಧಾಯಿ ಜನ್ಮದಿನ ಕಿ ತುಮ್.
0: ಜಶ್ನ್ ಕೆ ಗುಬ್ಬಾರೆ ಉಡೆಂಗೆ ಹಿಮಾನಿ ಜಿ ಕೆ ಸಂಗ.
2: ಜನ್ಮದಿನ ತುಮ್ಹಾರಾ ಮಿಲೆಂಗೆ ಲಡ್ಡು ಹಮ್ಕೋ.
0: ಹಿಮಾನಿ ಜಿ ಸಾಝಾ ಕರೆಂಗಿ ಅಪ್ನೆ ದಿಲ್ ಕಿ ಬಾತ್. ತೋ ಜರೂರ್ ಸುನಿಯೇಗಾ 2 ಜೂನ್ ವಿಶೇಷ ಸಖಿ ಸಹೇಲಿ ದಿನ ಮೇ 3 ಬಜೆ.
3: दोस्तों, आज है विश्व तंबाकू निषेध दिवस. धूम्रपान केवल उस व्यक्ति को नुकसान नहीं पहुंचाता है जो ये करता है, बल्कि आसपास के लोगों का भी इससे नुकसान होता है और ये मानव शरीर के लगभग हर अंग को प्रभावित करता है. इसके जो प्रभाव होते हैं वो लगभग तुरंत ही शुरू हो जाते हैं या थोड़े समय के बाद में, लेकिन धीरे धीरे ये आगे बढ़ते चले जाते हैं, जिससे स्वास्थ्य समस्याओं की एक श्रृंखला जो है वो उत्पन्न हो जाती है. जीवन बहुत ही प्रत्यक्ष रूप से इससे प्रभावित होता है और जीवन की गुणवत्ता जो है वो घट जाती है. कुछ और भी इस विषय पर हम बातें करेंगे. अभी आपको सुनवाते हैं गैंगस्टर फिल्म का गाना के आवाज़ में. सईद कादरी के बोल, संगीत है प्रीतम का.